0: होए होए होए होए जंजीरी लिशके नी तेरी हिक ते जंजीरी लिशके ते गबरू द मचे काल जा ते गबरू द मचे काल जा
1: जे आख दी रमज ना जाने

जो तुद पावै साई पलीकार, तू सदा सलामत निरंकार, परिय हाथ पैर तन दे, पानी तोतै उतरस खे, मूत पली

जे वट भावे ते वट होए, नानक जाने साचा सोए, जे को आखे बोल विगान, तां लिखिया सिर गवारा गवार, सो दर केहा सो कर केहा, जित बै सर्व समाले, वाजे नाद अनेक असंखा, केते वामन हारे, केते राग प्री सो कहियन, केते गावन हारे, गावे तुगनु पौन पानी बैसंतर, गावे राजा धर्म द्वारे, गावे चित गुप्त लिख जाने, लिख लिख धर्म विचारे, गावे ईश्वर ब्रह्मा देवी सोन सदा सवारे, गावे इंद इंदासन बैठे देवते अंदर नाले, गावे सिद्ध समाधि अंदर गावन साध विचारे, गावन जति सती संतोखी, गावे वीर करारे, गावन पंडित पढ़न ईश्वर जुग जुग वेदा नाले, गावे मोहनिया मन मोहन सुरगा मच प्याले, गाव रतन उपाय तेरे अठ सठ तीर्थ नाले, गावे जोध महाबल सूरा, गावे खानी चारे, गावे खंड मंडल वर पंडा, कर कर रखे तारे, सही तुनरु गावे जो तुत पावन, रते तेरे भगत रसाले, होर केते गावन से मैं चित न आवन, नानक क्या विचारे, सोई सोई सदा सच साहेब, साचा साची नाई, हैपी होसी जाय न जासी, रचना जिन रचाई, रंगी रंगी पाती, कर कर जिन सी माया, जिन उपाई, कर कर वेख की ता अपना, जिव तिस दी वड़े आई, जो तिस पावे सोई करसी, हुक्म न करना जाई, सो पात सहा सहा पत साहेब, नानक रहन रजाई, मुंदा संतोख सरम पत चोली, ध्यान की करो बभूत, खिंता काल कुआरी काया, जुगत डंडा प्रतीत, आई पंथी सगल जमाती, मन जीते जग जीत, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेश, भुगत ज्ञान दया पंडारन, कट कट वाजे नाद, आप नाथ नाथी सब जाकी, रिद सिद्ध